नमो सौख सौखे नमो सर्वरोगे नमो सर्वभोगे नमो सर्वजीतं नमो सर्वपीतं नमो सर्वज्ञानं नमो परमतानं नमो सर्वमंतरं नमो सर्वजंतरं नमो सर्वदृश्यं नमो सर्वकृत्स्यं नमो सर्वरंगे त्रिपंगीयनंगे नमो जीवजीवं नमो बीजबीजे अखिदे अभिदे समस्तं प्रसिद्धे कृपालं स्वरूपे कुकर्मं प्रणासी सदा सर्वदा यद सिद्धं निवासी चर्पण शांत वै प्रसाद अमृत कर्मे अमृत धर्मे खल जोगे अचल भोगे अचल राजे।